नमस्तं नेतामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो गर्भकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवाय नमस्तं अपेहवाय नमस्तं जनमे नमस्तं सुब्रमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तं वर्णे नमस्तं मरणे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्त बन्दे नमस्तं निसाके नमस्तं निवाके नमस्तं हिमे नमस्तं क्रीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्त रागे नमस्तं सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वद्याले नमो सर्वपाले चाचरी छंद तव प्रसाद रूप है अनूप है अजू है अपू है अलेख है अपेख है अनाम है अकाम है अते है अपे है अजीत है पीत है त्रिमान